0: यत् बैंक अभिलेखस्य वैद्युतिकः अथवा आंकिकीयाभिलेखः साक्ष्यरूपेण ग्राह्यः वैधः तथा विधितः प्रवर्तनीयः भविष्यति। लोकसभायाः कार्यम् अपराह्णे द्विवादने प्रथम स्थगनानन्तरं पुनः समारब्धे सति केन्द्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण एतत् विधेयकं प्रस्तौत। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी प्रतिपादितवान् यत् भारते कथा कथनस्य समृद्धा परंपरा तथा सृजनात्मक प्रतिभायाः विपुलः निधिः वर्तते, यस्य उपयोगेन भारतं वैश्विक सामग्री निर्माणस्य प्रमुख केन्द्र रूपेण विकसितुं शक्यते। असौ सामाजिक संचार पटले संसूचितवान् यत् नवदिल्ल्यां नेटफ्लिक्स इत्यस्य सह मुख्य कार्यकार्यधिकारिणा टेड सैरंडोज इत्यनेन सह असौ मिलनं कृतवान्। प्रधानमंत्री अवदत् यत् तयोः मध्ये भारतस्य मनोरंजन क्षेत्रस्य विशाल संभावना विषये अपि विस्तृतः विचार विमर्शः अभवत्। विश्वस्य प्रमुख सामाजिक माध्यम मञ्चानां मूल संस्थायाः मेटा इत्यस्य मुख्य कार्यकार्यधिकारिणा मार्क जुकरबर्ग इत्यनेन बाल यौन शोषण सामग्री तदनुषंगिक सामग्री कृत्रिमतया निर्मित सामग्री चेत्येषु अथ मंच संचालने च जात दोषान् अधिकृत्य भारत प्रशासनात् क्षमा याचिता। सूत्राणामनुसारं मेटा संस्थया स्वीकृतं यत् केषाञ्चन प्रकाराणां सामग्रीणां प्रचाराय बहुधनराशिः व्ययिता आसीत्। भारत प्रशासनेन मेटा संस्थायै एतत् स्पष्टीकृतं यत् सा मध्यस्थ परिभाषायाः अन्तर्गतं न आयाति, यतः सा संस्था एव निर्धारयति यत् का सामग्री कस्मै प्रेषणीया इति। मेटा संस्थया स्वदोषः स्वीकृतः तथा तस्मिन् विषये दुःखं च व्यक्तम्। विदेशमंत्री डॉ एस जयशंकरः अवदत् यत् भारतं अफ्रीका देशैः सह समावेशिनम् आवश्यकताधारितं च विकास सहयोगं समर्थयति, यत् स्थानीय सामर्थ्यं सुदृढीकृत्य राष्ट्रीय प्राथमिकतानां पूर्तौ सहायकं भवति। ह्यः नवदिल्ल्यां अफ्रीका दिवसावसरे अवदत् यत् अफ्रीका देशानां प्रमुख व्यापार निवेश सहभागिषु भारतमपि अन्यतममस्ति इति गौरवस्य विषयो वर्तते। गतवर्षे उभयोरपि मध्ये 93 अरब डॉलर मितः द्विपक्षीय व्यापारः जातः। सः एतदपि अवदत् यत् अफ्रीका देशेषु भारतस्य निवेशः आहत्य 80 अरब डॉलर मिताधिकः जातः, येन भारतं तत्रत्य प्रमुख निवेशक देशेषु अन्यतमं जातम्। हॉकी क्रीडायां 16 भारत कनिष्ठ पुरुष राष्ट्रीय प्रतिस्पर्धायाः डिवीजन ए इत्यस्य उपांत्य चरणे उड़ीसा पंजाब झारखंड मध्य प्रदेश राज्यानां दलानि प्रवेशं कृतानि। तमिलनाडु राज्यस्य कोयंबटूर नगरे ह्यः सम्पन्नेषु प्रागुपांत्य चक्रे पंजाब दलेन कर्नाटक दलं 5-2, उड़ीसा दलेन हरियाणा दलं 5-1, झारखंड दलेन समतायाः अनन्तरं शूटआउट पद्धत्या उत्तर प्रदेश दलम अथ मध्य प्रदेश दलेन दादर नागर हवेली दमन दीव दलम च 7-3 इत्यंकांतरालेन पराजितम् इति वार्ताः।
1: आकाशवाणी कारवार एफएम कंपनांक 102.3 मेगाहर्ट्ज गळु
2: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ 5-6 ಗಂಟೆಯವರೆಗೆ. ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮಗಾಗಿ ಕಾದಿದೆ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ. ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9-10 ಗಂಟೆಯವರೆಗೆ. ಕರೆ ಮಾಡಿ ಹಾಡಬಹುದು ಭಾವಗೀತೆ, ಜನಪದ ಗೀತೆ, ಭಕ್ತಿಗೀತೆ, ಭಜನೆ ಪದ, ಚಿತ್ರಗೀತೆ, ನಿಮ್ಮದೇ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ. ನಮ್ಮ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು 2253455, ಎಸ್ಟಿಡಿ ಕೋಡ್ 08382, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9480249740. ನೆನಪಿಡಿ, ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆಗೆ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ, ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ, ನಿಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ, ಸಮಯ 7:02 ಆಗಲಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು, ಅನಂತರ 7:05 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ, ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹ ಪ್ರಸಾರ.

0: वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेयरनेस डे 15 जून को आता है, कृपया आप सभी इसको नोट कर लीजिए और जितने आपके सर्कल है उसमें जरूर इसका ऑब्जर्व होना चाहिए। इसमें हम रैलीज निकालते हैं, रोड शोज करते हैं, सेमिनार्स वर्कशॉप्स करते हैं और मंत्रालय एक बहुत अहम भूमिका जो निर्वहन करते हैं, एक ओथ एडमिनिस्टर की जाती है, एक शपथ ग्रहण किया जाता है यंग जेनरेशन के थ्रू कि हम अपने वरिष्ठ नागरिकों का जीवन पर्यंत ध्यान रखेंगे और वो हमारे नॉर्मली मंत्री जी और बाकी वरिष्ठ लोग इसका संचालन करते हैं। स्वच्छता दिवस, योग दिवस और एजिंग विद डिग्निटी कैंपेन, जैसे मैंने कहा, इसके अलावा एक एक दिन के अलग अलग पॉलिसीज पे हम सेंसिटाइजेशन प्रोग्राम्स करते हैं। एल्डर्स मंथ होता है अक्टूबर में, पूरा महीना अलग अलग एक्टिविटीज को हम इम्प्लीमेंट करते हैं भारत के ऑलमोस्ट डिस्ट्रिक्ट लेवल तक जाके। इसमें महिलाओं का कार्यक्रम में हम खासकर तवज्जो देते हैं, जो मातृशक्ति कार्यक्रम है सीनियर सिटीजन्स वुमेन के ऊपर। जम्मू कश्मीर से लेकर लेह लद्दाख और दिल्ली, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा और यूथ, नुक्कड़ नाटक, हर प्रकार के जेल्स में, एक और वो जो बहुत इम्पॉर्टेंट चीज़ है, जो अलग अलग जेलों में वरिष्ठ नागरिक 70 साल के, 80 साल के, 90 साल तक के हैं, उनकी किस प्रकार से कंडीशन है उसके ऊपर भी काम हो रहा है स्टेट सोशल वेलफेयर डिपार्टमेंट और होम डिपार्टमेंट के साथ मिलकर। और ये एजिंग विद डिग्निटी कैंपेन अब पैन इंडिया कैंपेन है। दिल्ली ने हमारी संस्था अनुग्रह, दिल्ली स्टेट लीगल सर्विसेज अथॉरिटी, दिल्ली हाई कोर्ट के साथ मिलकर भारत का एकमात्र यूनिक सेंटर हम रन करते हैं, स्वाभिमान परिसर। इस प्रकार की जो जागरूकता प्रसार कार्यक्रम है जो उनके दरवाजे तक उनके पास जाए, दिस इज व्हाट आई वाज मेंशनिंग टू। सो इट बेसिकली फोकसेस लीगल एड, काउंसलिंग, ट्रेनिंग एंड होलिस्टिक केयर, इंडियाज फर्स्ट मॉडल वेलफेयर सेंटर फॉर सीनियर सिटीजन। जैसे मैंने आप सबसे कहा, वी हैव टू वर्क कलेक्टिवली टूवर्ड्स अ सोसाइटी विच इज एन एज फ्रेंडली इंडिया एंड एज फ्रेंडली सोसाइटी, एंड स्पेशली आई वुड से यूथ has a very important responsibility, not only government but all the stakeholders in this.
1: You had been listening to a talk on senior citizens, care system, vulnerability to abuse, welfare, awareness and strengthening access to justice by Dr. Abha Chaudhary, founder, secretary and chairperson, Anugraha RRTC. This talk was part of a webinar organized by the Department of Justice.
2: ಕಾನೂನು ಮತ್ತು ನ್ಯಾಯ ಸಚಿವಾಲಯದ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದುವರೆಗೆ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು. ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ.
3: ಅಪ್ಪ, ಇವತ್ತು ನಿನ್ ಬಿಪಿ ಶುಗರ್ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಸೋಕ್ ಹೋಗ್ಬೇಕಲ್ಲ, ಬೇಗ ರೆಡಿ ಆಗೋ, ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ದಾರಿಲಿರೋ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಹೋಗೋಣ.
4: ಬೇಡ ಮಗ, ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ. ಈಗ ನಮ್ಮನೆ ಹತ್ರ ನಮ್ಮ ಕ್ಲಿನಿಕ್ ಆರಂಭ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಬಿಪಿ ಶುಗರ್ ಉಚಿತವಾಗಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಜೊತೆಗೆ ಔಷಧಿನೂ ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಡ್ತಾರೆ.
5: ಹೌದಪ್ಪ, ನಡ್ಕೊಂಡೇ ಹೋಗಬಹುದಾ? ಫ್ರೀಯಾಗಿ ಔಷಧಿ ಕೊಡ್ತಾರ?
4: ಹ್ಮ್, ನಮ್ಮಂಥವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಆಯ್ತು ನೋಡು. ಮನೆ ಹತ್ರ ನಮ್ಮ ಕ್ಲಿನಿಕ್ ಇರೋದ್ರಿಂದ ನಿನಗೂ ಟೆನ್ಷನ್ ಇಲ್ಲ, ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಅಲ್ಲೇ ಮಾತ್ರೆ ತಗೋತೀನಿ.
6: ನಗರ ಪ್ರದೇಶದ ಬಡವರ, ವಲಸಿಗರ, ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರ, ದುರ್ಬಲ ವರ್ಗದವರ ಆಶಾ ಕಿರಣ ನಮ್ಮ ಕ್ಲಿನಿಕ್. ನಿಮ್ಮ ಮನೆ ಹತ್ತಿರವಿರುವ ನಮ್ಮ ಕ್ಲಿನಿಕ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಹಂತದ ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆಗಳನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಪಡೆಯಿರಿ. ಸೋಮವಾರದಿಂದ ಶನಿವಾರದವರೆಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ 9:00 ಸಂಜೆ 4:30 ನಿಮ್ಮ ಸೇವೆಗೆ ಸಿದ್ಧ ನಮ್ಮ ಕ್ಲಿನಿಕ್. ಕಟ್ಟಣೆ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಗರ ಆರೋಗ್ಯ ಅಭಿಯಾನ ಹಾಗೂ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ.
2: ಶ್ರೋತೃಗಳಿಗೊಂದು ಚಿತ್ರಗೀತೆಯನ್ನು ಕೇಳ್ಕೊಂಬರೋಣ. ಎಸ್ ಪಿ ಬಾಲಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಮತ್ತು ಚಂದ್ರಿಕಾ ಅವರ ಯುಗಳ ಸ್ವರಗಳಲ್ಲಿ ಚೈತ್ರದ ಪ್ರೇಮಾಂಜಲಿ ಚಿತ್ರದ ಗೀತೆ. ಗೀತೆಗೆ ಸಾಹಿತ್ಯ ಮತ್ತು ಸಂಗೀತ ಹಂಸಲೇಖ.

0: सेवादित राहिले असा नी तुमका आवड कशी येईल सर दुसरे कोणी केले पळेल की
1: आवड म्हणजे
0: घरचे लोक कितरी हे फिल्डात आशिल की किते
1: नाही आवड म्हणजे किते मगेल आजो म्हणजे आईल भाव तो तेका भजनाची कीर्तना बशी तेका आवड आणि हा बी कीर्तना ती बरो आई गेली
0: मामा गेली तर
1: तेका आवड झाली आवड म्हणजे मला आवड आणि रक्तातल्यान ती मला आवड झाली आणि ते मी भजन कीर्तन अशी करता कीर्तन करनाशिले भजन करताले घुमटा सॉरी बी ती करताले त्या टायमाचे हा त्यांना लहान त्यांना लहानपणापासून ती आवड झाली आणि लहान असताना लहान लहान पात्र असे खेळात बरबरी नाटकात ती काम करतात
0: म्हणा ते कियत असले एक भक्तीचे वातावरण तुमका घरातूच मिळले तेजे तुमका बिन सहज जाऊन कन एक आवड आईल तुमका
1: बरोबर एक सांगचे म्हणल्यावर हांव सूत्रधार हरिदास म्हण पावचे कारण कितें एकदा महामाया देवस्थान हो रथोत्सव मोठो जाता चार पांच दिवस त्यांना दशावतारी तो खेळ उरता आमगेलो त्या टायमाचेर एक पात्राची तेमकां लेडीज पात्राचे कमीपणे तर प्रॉब्लेम येयलो तेमी येवन म्हाका रिक्वेस्ट करूंक लागले की तो रोल कर आनी दोन दिसां भितर करच आशिल्ले तेन्ना हांव तेंचे बरोबर काम केलें तें आनी तेमकां आवडलें तेजेन तेमी म्हाका तेमी म्हाजेचेर तेमगेर भक्ती उरली आनी त्या टायमा नंतर तेमी म्हाका स्वर्ण जाले मागीर कितें जालें त्या थोडे काळांत ते खेळ म्हणलें हे थोड कमी जाते गेले अशे आमगेले विठ्ठल नायक विठ्ठल हरिदास नायक म्हण तो हरिदास सूत्रधार आशिल्लो
0: एक खेळात हरिदासच मेन उरता आनी कोण कोण उरता तितूर
1: हरिदास उरता विदुषक उरता आनी सुरवाती गणपती येताना नाट्य रुपाचो सोंड बी घान हे घान गणपती येता आनी बाकीचे पात्र उरतात
0: म्हाका ते आरंभीक कशी स्टार्ट जाता सर आदी एक जाग्यार अमुक प्लेसात खेळ असा
1: सुरवाती मंगलाचरण उरता
0: मंगलाचरण मंगलाचरण
1: म्हणजे गणपतीला आराधना करता

0: आणि होण असू ते आता टायमच लिमिटेड
1: असेल ना. सुंदर असेल सर.
0: त्याच्यानंतर विदुषक येतात. विदुषक गेल्यानंतर बरी बाबा तू कोण तो म्हणतो आपण विदुषक असं सांगता. हा माहिती की विचारता की ना विदुषक मी आता आम्ही नाट्यरूपात दशावतारी खेळ करते केलं तर त्यांना आमच्या कार्यात कसले विघ्न येणं आणि कार्य सुरळीत जाऊचे पात्राचे त्यांना बरे यश येऊचे यशस्वी जाऊचे यासाठी आम्ही खंयची देवाला प्रार्थना करची त्यांना तो सांगता की गणपती प्रार्थना करा म्हणतो. मग गणपती नामस्तवन स्लो किती तरी म्हणतात आम्ही त्यांना गणपती नाट्यरूपात येतात प्रसन्नता आशीर्वाद देता तुमच्या कार्यात खंयच्या विघ्न येईना तुम्ही सुरळीत करा हरकत ना आपल्याला आशीर्वाद असं म्हणतो. त्यांना ते मागीर त्याची तेगेले विदुषका तेगेले हाताने ते पूजा करता हरिदास ते आरती म्हणता आणि मग ते विसर्जन म्हणलं ते मी वयतात आशीर्वाद देऊन त्याच्या नंतर नाटकात सुरुवात जाता कशी करची ते खंयचो तरी प्रसंग घेतात आम्ही असे त्यांना तेमकां सुरुवात खंयच्यान करची की होय आमच्या प्रेक्षक वर्गाक तेमकां आम्ही सुरुवात करून दिवची पडता. आता उदाहरणात म्हणल्यार एक दुर्गासूर दुर्गासूर हो खेळ कसे
1: जो किती असा नाही सर सगळे पौराणिक बेसड आता हे खेळाक किती एक नाव म्हण असा की किती
0: दशावतारी खेळ म्हणतात मग ते काल ते पात्र ते नाटकात प्रत्येक नाटकात अलग अलग नाव देतात. वीर अभिमन्यू म्हणतात आणि सिंहाचा शेवा म्हणतात नंतर इतिहास नाटकात वीर शिवाजी वीर संभाजी अशी नाव तशी आमचे ते पात्राचे त्या स्टोरी आधाराचेर ती नाव दिल्ली उरतात.
1: आता एक पौराणिक तुमका एक स्टोरी खबर उरखा नी सर त्याच्या बद्दल तुम्ही कशी स्टडी करतात म्हणजे खेळात तुमगेले हरिदास रोल उरता आता हे सानपणात आताचे बात हा विचारना तुम जेव्हा सान असेल नी त्यांना तुमका अशी हे पौराणिक स्टोरी ऐकायचे काणी ऐकायचे आणि वडील लोकांना सांगून ऐकून कन तुम्ही शिकले की
0: ते ऐकायचे मग पहिलपासून आवड कीर्तनच बी अजूनही मग भारी आवड आणि ज्यांना बुद्धी येतली त्यांनाचे मग कीर्तन ऐकायची खूप आवड.
1: खंचे भाषा तुम्ही ऐकत असले
0: मराठी म्हटली सगळं मराठी
1: तुम्ही शिकले बी मराठी
0: मराठी त्या टाइम मराठी शिकले असे
1: मराठी असले मागे कोंकणीत कशी टर्न झाले तुम्ही
0: कोंकणी म्हणल्यावर असे पात्र करता करता आमगेल तो मागेल हरिदास जो आमगेल असेल मागेल गुरु आशिल्लो नारायण मुडेकर मुडगिरी कारवाचे ते मी आमगेल हरिदास आशिले आणि त्यांच्या बरोबर तबला वादन वसंत सैल ते मी असेल ते आमगेले मार्गदर्शन करता करता हा ते मी काही गैरहजर असताना हा मात्र ताळ वाजयतालो केना प्रॉम्प्ट करतालो

0: त्यांनी तेमक म्हाजी बद्दल तेमकां तेन्ना कळलेले गेले तूं कितें तरी हांगा चलो येईल आसा. म्हाका तेजी कल्पना ना, हांव तितले पर्यंत तयार आसा म्हण. ती मागीर एक दीस सहज एक दीस म्हणलें गणपती आतां तूं बरोबर हरकत ना हरिदास म्हण. म्हाका आयकून जरा शॉक जालो आनी त्या टायमाचेर कितें खेळ बी जरा लोप जाता गेल्ले आशिल्ले काय ही तर चुकून जाताले. आतां आमगेले थंय कणसिरी विठ्ठल नाईक म्हण आशिल्लो तेजे फाटल्यान कोण चलयतली आमी आतां मोजकेत. पण हांव मागीर कितें केलो हेमी म्हाका आशिर्वाद दिलात न्ही उबे रो म्हण. तेन्ना हांव विचार कितें केलो ही संधी हांवें सोडची नाका तशें म्हण. फाटल्यान कोणी तरी ही कला चली ती उरुकूच जाय आनी अजुनूय म्हाका दिसता अजून फाटल्यान बी कोणी तरी जायत आतां ही कला लोप जावन ही चालू उरुकूच जाय अशें. तें हांव त्या टायमाचेर एक डॅरिंग कर म्हणल्यार एक त्या टायमार हांव उबो आनी ते नंतर मागीर मराठी जाले. मागीर अशें दिसलें की आतां मराठीच बरें न्ही कोंकणी केलां कशें कोंकणीत हें केलां.
1: आतां हे तुम्ही कोंकणीत पहिले मराठी आशिल्ले मागीर कोंकणीत बी करू जाय
0: लोकांक
1: चलते आसा.
0: कोंकणी म्हळ्यार कितें सांग मराठीचे ते खाली लँग्वेज सगळे बाकी कॉस्ट्यूम तुमगेले बाकी सगळे सेम मराठी आशिल्ले ते कोंकणीत केले.
1: आतां कितले वय तुमकां म्हणून विचारू हांव.
0: आतां म्हाका 64 64 वर्स.
1: हे फिल्डांत कितले वर्स जाले सर.
0: आतां पयले ल्हान आसतना करताले पण ह्या टोटली ह्या फिल्डांत आतां आसा एक 30-31 इयर्स कंटिन्यू आसा.
1: आसक्ती आनी इतली जास्त जाला की वर्त तुमकां कमी जालें ना. हरिदास
0: आनी अजूनय म्हागेलें कितें आसा की हे नाट्य ही सेवा आसा पळय म्हाका जो वेळ म्हाका शरीर आनी स्वास्थ जेन्ना म्हाका सपोर्ट करतले तेदो पर्यंत हांव करतलो. कंप्लीट सोडना वर्सांतल्यान 10 जरी कमी जाले तरी निदान 2-3 तरी करतलो जाता पर्यंत शरीर जो वेळ साथ दिता सो हांव ही कला सोडना. नाट्य
1: खंय पर्यंत शिकलात सर तुमी.
0: शिक्षण म्हगेलें
1: शिक्षण
0: बारावी
1: खंय तुमगेले गांव कणसगिरीत
0: केले की
1: मागीर कॉलेज आनी खंय थंगात आशिल्ले.
0: कॉलेज कणसगिरीत थंगा सदाशिवगड
1: सदाशिवगड आयिल्ले
0: नर्सरी.
1: म्हळ्यार तेन्ना तुमी शिक्षण घेता आसतनात तुमगेले गुरू जावन दे हायस्कुला गेले नंतर थंयचे गुरू तुमकां तुमगेले कलेक कितें म्हणटा आशिल्ले.
0: त्या टायमाचेर हांव खाली आतां ही सामाजीक नाटक जाता पळय मराठी नाटकां त्या टायम कोंकणी नाशिल्ले तेतूच काम करतालो आनी हेतूच खंय तरी चुकून वर्सांतल्यान एक ना दोन केन्ना तरी जाताले ते. जेन्ना हांव मागीर बॉम्बे गेलो थोडो म्हाका खंय सेट जालें ना म्हागेलें.
1: बॉम्बे कित्याक गेले तुमी.
0: कामा साठी म्हण गेलो
1: गांवांत
0: खंय तेच मेळ्ळी ते काम करता अशें हे करता रावलो आनी गांवांत वापस येयले नंतर तेन्नाच्यान ह्या हेतूच फिल्डांत हे जालो अशें. म्हाका कल्पना सुद्दां हांव इतले पर्यंत पावतलो अशें.
1: आतां हे खेळांत कितले लोक करतात सर.
0: तेमगे आतां खंय एक खेळ कर म्हण न्ही गणपती 2.5-3 तास जाय हा अशें जर तेमी जर सांगले त्या टायमाचेर 14-15-16 पार्टी घेवच उरता.
1: म्हळ्यार 1-2-3 तास म्हळ्यार
0: 2-2.5 तास जाय जाता आनी हेतू कितें आसा पात्रां कडेन बी उरता ते कमी पात्रां भितर बी तेमी वाडयचे बी तेमचे कडेन उरता नाच हे ते आसा पळय खेळा भितर हे उरता ते तेमचे कडेन आसा वाडयचे ना कमी करचे.
1: आतां खेळ म्हणल्यानंतर लोक बी सुमार जमले राबता
0: जमता जमता.
1: आता ते पहिले कसे आशिले आणि आता कितें तुमकां व्यत्यास दिसता की म्हळ्यार पहिले जमान्यात
0: पहिले जमान्यात
1: लोकांक कला म्हळ्यार कितें ते एक नाटक उरका ना खेळ. कारवार भागांत खूब खेळ आशिल्लो नाटक आशिल्लो. हा अमुक कण एक खेळ असा म्हणकन लोक ऐकले तेव्हा ते मी धावत आशिले पळयच्या तेव्हा लोक बिन खूप लोक
0: जमताले.
1: आता कशी सर लोक
0: त्या टायमाचेर नाही बाकी मनोरंजन काय नाशिले टीव्ही नाशिले मोबाईल तर आता काय नाशिले. आता आम्ही एक 2.5-3 तास लिमिट धरतात त्यांना 5-5 तास 6-6 तास केस चलताले आणि ते लोक फुल्ल उरताले आणि त्यांना किती गॅस बत्ती पेट्रोमॅक्स लाईट बीट काय ना जनरेटर ना काय ना तरी बी ते लोक कायम उरताले असे
1: लोकांले इंटरेस्ट बी तितले उरता आशिल्ले.
0: आणि आता लोक तितले आणि तितले लोकांक आता एक जाग्याचेर बसून तितले पेशन्स ना 2-2.5 तास सिरियल चुकता तेमकां
1: मनोरंजन म्हणले पहिले ना आशिल्ले हेच मनोरंजन आशिल्ले ते पळोवन एंड जाता पर्यंत आमकां पळयचे पर्यंत इंटरेस्ट उरता आशिल्ले.
0: पहिलीच पार्ट कितें आशिल्ले अनपड जरी उरले न्ही विदाउट बॉटल उबी काय अशे पात्र बी उरताले पण ते दुसऱ्या किंवा ऐकून ते पाठांतर करतात आणि तसे लेबल हे करतात.
1: आता ते एक एक स्टोरी म्हणल्यार बी ना आता पौराणिक उरून दे ते सुमार इतले रोल उरतात न्ही सर. ते रोलाचे जो कितें स्क्रिप्ट उरता न्ही ते कोण बरयता आशिल्ले सर.
0: हांव पहिलेच वेळार तेमी बरयतात जेन्ना हांव आतां हांव स्वता बरयता मराठी कोंकणी हांव स्वता बरयता म्हळ्यार एक स्टोरी घेता आनी आमगेले टीम कितले आसात 10 टिमां भितर कितले पात्र म्हाका जाय जातले 10 मेंबरां भितर तितले ते भाग तितले घेता कितले पर्यंत वचूं शकता म्हणल्यार दोन तास वयतले का चार तास वयतले.

0: एके 3 तास वयतले ते हांव स्टडी करून हिशोब घालता आनी त्याच प्रमाणे शॉर्ट जाले शॉर्ट वाडून जाले वाडून त्याच प्रमाणे ते हांव आनी तेजे बद्दल ते स्टोरी बद्दल स्टडी करता मना येले बरेल म्हण जालें ना कोणी विचारले क्वेश्चन विचारलो जाल्यार तेमकां आन्सर दिवन कितें तरी तशें हांव कितें तरी दवरून घेवन स्टोरी बरयता हाजे सिरियल पळयले तेमी सिरियल रास दाखयले म्हण हांव बरयना.
1: एक खेळ तुम्ही कितलीच पर्यंत तालीम घेवची पडटा सर?
0: तालीम कितें उरता ते पात्राचेर उरता ते कमी म्हणजे 4 तालीम तरी घेवची पडटा 4-5 तालीम जर कमजोर जर उरलो तेमकां 6-7 तालीम बी जाय जाता अशें.
1: ते संदर्भार तुमगेले जो कितें आपूण हे रोल करतेर आसा खेळांत आसा हांव म्हणजे ते ज्ञान तोरणा न्ही सर फुल्ल तितर भूण
0: आणि हे आता आम्ही हरदिदास म्हण असा पळय आता खाली बॉटल मेजू सारखेच असतात खूप कमी जाते गेलं
1: कमी झालात म्हणजे आताचे लोकांक तितले आवड ना म्हणतात तुम्ही
0: आणि तितले हे जाय पडतात तिका
1: आता हे तशीच राबू जाय आमगेले हे जो कला हे खेळात हरिदास रोल करचे हे एक कले मुखार परत बीन राहू जाय म्हणून तुम्ही त्याच्या बद्दल कित विचार केलात सर?
0: मागेल तोच विचार असा कोणीतरी आणि माझ्या फाटल्यान बी कोणीतरी जाऊ जाय आणि कलाकार जे असा पण तेमी बी त्या हेतूतल्यान बरे शिकून घेऊ जाय तेथून
1: म्हणजे लोक आताचे युवा पिढीगे लोक बिन हजे बद्दल आसक्त बिन दाखवतात
0: आसक्ती कमी प्रमाणात
1: कमी असा
0: 30%
1: 100-30%
0: आसक्ती असा थोडा जण बाय फोर्स करतात असे ते आणि आम्ही त्या टायमाचे किती जर आमक वयस्कर लोकांनी शिकवलं आम्ही आता तशी ना ते आज रंग पुसले त्याला डिलीट केले गेले असे करतात तशी जाऊ नाही मागेल मग विचार फाटल्यान सुद्धा कोणतरी चालले हरू जाय अशी मागेल इच्छा आणि येतो सुद्धा या कलेबद्दल सुद्धा गव्हर्नमेंटान सुद्धा आमकां कितीतरी प्रोत्साहन कितीतरी देऊ जाय अशी मागेल विचार असा.
1: आता तुम्ही इतले 30 वर्षाच्या हे फिल्डात आज खाय खाय प्रदर्शन देऊ गेले असतात तुम्ही?
0: आता गोयात पोळेम स्टार्ट न्ही गोया बाउंड्री लोलया शेळी पैंगिणी गावडोंगरी काणकोण हे तू आपयता ते अजून चालू असा आता सोल्डर्केक बी असा आणि नंतर मागीर तेमीच गोंयच्या कलाकारांनी तेमीच म्हणले सर मराठी तुम्ही करतात आमकां बी कोंकणी गण दिया म्हण आता गोंया मागीर फर्स्ट रेकॉर्ड
1: बरेले रचना केले
0: ते पहिली कोंकणी खेळ कोणी केला ना ते
1: प्रारंभ केले तुम्ही
0: कोंकणी भाषेत
1: कोंकणी
0: भाषेत
1: कोंकणी भाषेत
0: एकच दुर्गासूर म्हण ते कथा ते खेळ हे 3 टाइम झाले आणि ते बी लहान पोरा 8th-9th up to 10th पर्यंत गेल लास्ट इयर झाले 3 प्रयोग असे साकळी पर्यंत आणि एकाच आता कारवार अंकोला एकाच बी आम्ही वयतात लोकगीतेतल्यान वयतात कोंदापूर गेले भटकळ गेले मंगळूर गेलात
1: अमुकण प्रदर्शन देऊ जाय अशी म्हणून कोण तुमका कळतात सर?
0: तेमी तेमगेल खंयची देवस्थानी टीम वरून तेमी असे आणि कोंकणी हेतूत गव्हर्नमेंट हेतू आशिल्ल्यान मोस्टली आमकां जास्तीत जास्त एमी आमगेर सर बांदीकर असा पण ते कॉन्टॅक्ट करतात अमुक टायमा येवचे अमुक टायमा इतली इतली टीम जाय इतले इतले टिमाचे अमके ग्रुप जाय असे सांगतात तेमी
1: असे बाहेर बीन गेल थंगा तुमगेले थंचे लोकाले प्रतिक्रिया कशी उरता असेल सर?
0: ना बरी उरता तेम जाऊ जाय म्हणतात आमगेले गावचे सुद्धा काही लोक बॉम्बे पुणे उरतात नी आता ते रथोत्सव महामाया देवस्थानकडे येतात तेमी तेमी म्हणतात तुम्ही अजून पण टिकून दवरला ग्रेट तुम्ही असे असे म्हणून आम्ही बाहेर पोटा भरून गेले पण तुम्ही गावात राहून सुद्धा आपलं काम धंद कन कन ही कल तुम्ही राखून दवरलात हे खूप ग्रेट म्हणतात प्रोत्साहन देतात काही काही लोक असे पैशातल्यान बी बक्षीस देतात काही प्रोत्साहन देतात असे.
1: खेळा भीतर संगीत बिन उरतात की?
0: संगीत प्रत्येक संगीत उरतात जशी कीर्तन संगीत असतात खेळा भीतर तसेच जंपा म्हण उरता छंद म्हणता अडान उरता दक्षा उरता डमारी उरता धुमाळी उरता दिंडी उरता असे खूप तरेचे उरतात
1: संगीतकार ते ताळा वयल्यानच तुमगेले
0: खेळा मेन म्हणल्यार खेळाक हरिदासा ताळ जाय आणि तबला जाय तबला वादन हे मेन आणि सनई सूर ते दोघं जाय कंपल्सरी आता संगीताक बरे हे दोघं जाय म्हणून मागीर हार्मोनियम पेटी ते घेतात हल्लीकडे म्हणजे ते साथ बरी मेळटा.
1: आता हे तुमगेले आवड झाले सर अशी व्रती म्हण कित करता तुम्ही?
0: काम हे करता आणि माका गणपती घरची आवड असा
1: गणपती मूर्ती
0: मागेल बिझनेस नी हॉबी म्हण आता मी सांगले नी हा ना म्हणणं मग ना म्हणची ना मागे मिसेस सुद्धा मग केन्ना ते सांगता दारात येयला ना म्हणू जायना खंयची कल वरू तुमकां कितें कल कळ म्हणटा येतात न्ही तेमकां ना म्हणू जायना
1: कशी शिकली तुम्ही कोणाक शिकले तुमकां

0: मूर्तीकारचे
1: ते मागील हा स्वतः शिकलो. आता तुम्ही एक मूर्तीकार जर तुम्ही करतात थंय पळोवन येवचे मागील मेंढ्या प्रमाणे हांव करचे
0: घरा येऊन
1: नात्यान दाखव इतलेच साईज उरता हे म्हाका कोणी दाखयल ना त्या बाबतीत. आता कितें तरी उजात न्ही हे अशें कितें जातलें ते कलर अशें करता जातलो अशी विचारून घेता हांव. पण तेमी म्हाका एक फॉर्मुला नाल्यार एक मेजरमेंट हे काय कोणी दाखयल ना मूर्ती येतली
0: पळयल्ले की तुम्ही दुसरे कोणी करचे.
1: हा पळयतात आमगेल गांवांत खूप करतात न्ही गडा भितर पळयचे आपल्या मनात जाऊन घे त्यांनी कशें केलं अशें हे करचे मागेल एक हॉबी ती अशें.
0: कितलेशे मूर्ती केला तुम्ही आज पर्यंत?
1: आता एका ते शंभर केले उरता म्हणजे एक वर्षाक तीन चार दोन तीन अशे. आणि प्लस कोंकणी नाटकात प्रॉम्प्टिंग बी करता मराठी नाटकात प्रॉम्प्टिंग करता
0: नाटकात बीन तुम्ही
1: काम करतालो आता तेम प्रॉम्प्टिंग आपयतात म्हाका.
0: नाटक बी बरेला की अभिनय बी केलात तुम्ही?
1: नाटकात पहिली अभिनय केलात पण आता नाटक एक दोन नाटक बरेले पण ते हे जाणार ना त्यांना जेव्हा ते नाटकातले कारण
0: खेळात असत तुम्ही हरदास जाऊन. परिवार कोण कोण असत सर?
1: परिवार मागेले मिसेस बाबू झाली आणि एकच चली लग्न करून दिला.

0: हां नाटकात बिन तुम्ही प्रॉम्प्टिंग करता
1: काम करता लो आता तुम्ही प्रॉम्प्टिंग आपयतात मग
0: नाटक भी भरेला की अभिनय भी केलात का तुम्ही
1: नाटकात पहिले अभिनय केलात पण आता नाटक एक दोन नाटक भरले पण ते हे जाणं ना त्यांना जे नाव ते नाटकातले कारण
0: खेळात असत तुम्ही हरदास जाऊन परिवार कोण कोण असत सर
1: तुम्हाला मिसेस बाबू आली एकच चाली लग्न करून दिला
0: तुम्ही एकलं राहतात
1: आणि आई असं मागेले होतो ना मी मागे मिसेस एनी टाइम केन्ना आज कोणीतरी पात्र असा नाही भाऊ मग रिहर्सल तालमी होतो मेळणा आता तिकडे येऊ मग मात्र दाखव दिशिले हा बाजून उरताल मागील बाहेर म्हणतात या तुम्ही घेतलं ना भाऊ वहिनी लेट आहात नी ना तुम्ही जा आणि 11 वाजू आम्ही निधी उरू येऊन उठेचे भाऊ मग तुमकं कळलं शिकवतात नाही या तुम्ही इथलं सपोर्ट
0: मला ती कला तिथले सपोर्ट करत असेल
1: प्रत्येक लागी जर उरत नाही माझ्या बरोबर उरतानी ती
0: आता एक खेळ करू जाय म्हणकन असल त्यांना किती खर्च येत सर
1: आईचे प्रमाणे लागी जर गडा ते कारवार गडा भीतर जर अशी जर उरत कमी म्हणजे 40,000 तरी आसपास खर्च येतात
0: 40,000 जाय पडतात
1: 35-40 येतात आणि गोया वयत झाले आणि काही अंकोला बी लांब वयत झाल्यावर ते वेहिकलाचे प्रॉब्लेम आहे ते एक्सपेन्शन वाटतं असं करते ना मग थोडी कमी जाते का ते
0: तुम्ही म्हणला तुम्हाला ओन खर्च आता की किती
1: ना ना आता समज आता तुम्ही कारवारचे तुमकं एक नाटक घेऊन तुम्ही आमकं तिथले हे करतात
0: ते
1: तुमच्या कलेक्शन करचे तुम्ही काय तुमच्या देते
0: खेळ
1: असं देतात का ते मी फ्रेंडली कलेक्ट करतात हे तुमचे रस्ते तर आम्ही आमकं खाली शिकोक म्हणून आपो गेला ते आमगेल एक तालमेप्रमाणे असे मिनियम अशी किती भरता तबला वादन असतात त्या दोघ जण जर आपले मात्र तेम गेले बाकी तेमीच पळून घेतात सगळे आम्ही खाल वयचे शिकायचे वयचे ते तालमी प्रमाणे
0: तालमी प्रमाणे मेळटा सर आता खंय खंय हरिदास असत की गावात
1: आता माझ्या एक चांगलं उरतात बॉटन मेजू सारखेच असतात हा एक असा आणि नंतर माजाडी कारवार माजाडी पळे मुरली जर नाईक म्हण टेमी असतात नंतर गडार विवेक कॉमेडी म्हणते असतात आणि बैरात एक दो कोण तयार झाला म्हणजे ऐका ना कारवार बैरात त्या साईडनं पण गेल्या ते गेले अजून परिचय झाला ना त्यांना असे आणि ते विष्णू मास्तर म्हणते मी असा किन्नर कारवार ते मी बरे जात अजून मी बरे जाते मी आधी अडीच तास करते कमी असतले पण बरे जाते मी
0: मराठी ना कोंकणीत खेळात अशी नाव किती उरतात सर
1: ते पात्राचे उरतात ते नाव
0: पात्राचे
1: मेन पात्र कोण एजेचे उरतात ते आता मागेलं तर लवणासूर म्हण असा ते रामायणातला भाग असतो तो मेन राक्षस असा दुर्गासूर म्हणतात ते गेले असा आणि पंचमुखी हनुमान म्हणून बघितलं म्हणजे पंचमुखी अवतार हनुमानन कित्या गेलो असे पण त्या भागाचे नाव ते पंचमुखी हनुमान म्हणून नाव ते
0: हनुमानाले एक ना रावणाले एक पात्र तुम्ही सांगता असताना रावणाले स्क्रिप्ट अलग उरता हनुमानाले अलग उरता त्यांना एट अ टाइम तुम्ही एक रोल झाल्यानंतर अनेक रोल सांगचे बी तुम्हीच नाही सर गेला ऐकोपांक एक झलक मेळटालो
1: रावणाले जाई हनुमानाले
0: खंचे बी सांगा
1: दुर्गासूर समज दुर्गासूर असा आता आम्ही दुर्गासूर घेता फर्स्ट दुर्गासूर येतानी मग त्यांना आम्ही निरूपण म्हणतात एका

0: आता सध्या येतच होत्या.
1: असे हे सांगून स्वागत करते.
0: आता दुर्गासुराज माझी टायमाचेर ते देवी प्रगट जाता न्ही. देवी प्रगट जाता मागीर ते देव लोक देवी प्रार्थना करतात. या वेळार दुर्गा देवीची प्रगटली भुवनी हरण करजात या वेळी अशे म्हणते गेले ते तसे घेतात ते मागीर ते नाचे नाचे ते ताल अलग असतात. हे गेले नाचे स्टेप्स अलग तेगे नाचे स्टेप्स अलग.
1: संगीत बीन शिकला की तुम्ही?
0: ना संगीत ना, हे फक्त किते हा जे किते आहे ऐकून पळून.
1: आवाज सुंदर असर तुमगेला.
0: किती असेल ते देवाल जे किती हा गल करता पण मागेल घरू म्हणणं पण ती देवाल देण किती
1: बरं असेल सर.
0: पण संगीत जे आता मी आता शिकता पण पेटी दौर तसं हा काय शिकणं नाही. हे ताळबीळ असं ते ऐकून पळूनच आता दुसरे गावात गेलं नाही थंय यक्षगान खेळ सुरू असा. हा व्हडलो दुसरं अर्धा असा तेमगेल किती पळयचे हा तशी म्हणणं तेमी पळवून घेता. हा तेम कशी करतात मग किती जाय असेल ते तुल्या घेऊचे मग जर आवडलं तर ते सोंडी पण तेमक

0: तेमगेल हे करतील ना, क्रिटिसाइज करप ना त्याच बद्दल. माझं कितें बरें वाटलें तें घेवचें. अजून हांव किर्तना गेलें तरी किर्तनांतल्यान निदान एक वर्ड तरी तेंच्यान घेवन येता हांव. संगीतांत वरू, भाशेंत वरू, आडकथा म्हणटना, स्टोरी वरू, कितें तरी किर्तना गेलो तर खाली येताना हांव येना, कितें तरी घेवन येतात अशें म्हणजे तेमी आयकून घेवन पळोवन घे मातशें. म्हागेल अशें थंय गेलें तर तें पात्र कशी, तेमी कशी उलयतात, आमी हेमकां कशी शिकयतात आमगेर पात्रांक, तेमी तेगेर पात्रां कशी शिकयलें, तेतूं बरें दिसलें काण घेवचें आमी. म्हाजे पेक्षा तो बरो, ते पेक्षा हांव बरो अशी करना
1: म्हणचें
0: ना. ना
1: आतां एक खेळ उरत न्ही सर, कोंकणी खेळ उरता ना मराठी खेळ उरता, तितूर एक लोकांक एक मॅसेज दिवं जाय न्ही सर. एक हे खेळ पळयल्ल्यांक तो घरा वता आसतना तो हितूर एक मॅसेज आशिल्ले बरें आशिल्ले न्ही, कितें सर ते मॅसेज तुमी दिवचे?
0: मॅसेज म्हणलें की सांग, कितले जरी तो आतां एका राक्षस एखादे दुर्गा असो ना लग्न असो, तो कितलो जरी वरदान किंवा अमर जालो, शेवटी वाईटाचो हो अंत जावंकूच जाय न्ही, वाईट प्रवृत्तीची अंत हे जावंकूच जाय. खेळा नाटकात पिक्चरात सुद्धा तसेच दाखयतात, कितले जरी तो अमर झालो वरदान घेलो तरी विष्णू सगळे लोक विष्णू कडे जाता. विष्णू म्हणटा की हेमी देव म्हणटात आमकां सगळ्याक हाहाकार केले त्या पृथ्वीचेर, कितें तेगेलो अंताचो कितें विचार कर. विष्णू म्हणटा थांबा अजून तेगेलें भरलें ना, अजून तेगेले घडा पोरा भरत आसा. त्या टायमाचेर तो विष्णू जाल्यार विष्णू, देवी जाल्यार देवी हे करता. पण टोटल कितें जाय, खंयचे तरी उरले वायट प्रवृत्तीचे हे नाश हो लास्ट जावंकूच जाय आनी जातात. तो श्रीमंत वरू गरीब वरू वायट जेन्ना प्रवृत्ती जाता पळय गांवांत, ते खंयचे बी अशें पौराणिकात बी वरू, आतां आधुनीक सुद्दां वायट प्रवृत्ती गांवांत आतां आमगे चालू जिवनात बी घडतात, पण तेगेले केन्ना ना कळून अंत जाताच. आतां थोडे दीस तेमकां त्रास जाता, आई बद्दल जर कोणी जर कितें तरी हे केले म्हाका थोडे दीस त्रास जाता, पण लास्ट तेगेले अंत हो
1: जाता.
0: तेगेले जरी अंत ना जायन जालो, तेगेले गुणधर्मा भितर परिवर्तन जावन तेजो प्रवृत्तीचो तरी अंत जाता. तेगेले जिवनात जर अंत जालना न्ही, मागीर तो सुदारूं बी शकता तशें बी उरता. आनी जा ना सुदारना लास्ट तेगेले अंत जिवनाचो अंत हो जाता, तो वो म्हणटा.
1: एक कोंकणी खेळात हरिदास तशीच एक रचना करचे कल्यात तुम्ही खूब सेवा दित आयिल्ली गणपती के नायक सर. आमगेले हे कोंकणी कार्यक्रमात तुम्ही हजे बद्दल खूब इतले माहिती दिले, आणि हे संदर्शन ऐकल्ले लोकांक बीन तुमकां खेळ म्हणल्यार कितें, तितूर हरिदासाल कित रोल, हे सगळे माहिती तुम्ही दिल्याक आणि आमगेले कारवार आकाशवाणी स्टुडिओत येऊन कन हे सगळं सांगल्याक तुमकां खूप खूप धन्यवाद.
0: अवी तुमकां मॅडम, तुमकां बी धन्यवाद दिता, कित्याक काय म्हणल्यार आज हांव मामुली सारको एक कलाकार, ह्या आकाशवाणी तुम्ही म्हाका येऊची संधी दिली, आणि मागेल मनातली भावना खेळा बद्दल भावना तुम्ही प्रश्न विचारले, मागेल बुद्धी प्रमाण हांवें सांगलो, हेतू कितें चूक मी गोल तरी ते सगळे प्रजेन आनी तुम्ही सगळ्यांक समजून घेवचे, पण मेन कितें आसा ते हांव तुमकां सांगलो, तुम्ही विचारिल्ले बद्दल, ते बद्दल आकाशवाणीक आनी तुमकां सगळ्याक शतशा धन्यवाद.
1: नमस्कार सर.
0: नमस्कार.
2: खेळात हरिदास जाऊन सेवा दिते राहिले कारवार तालुक सदाशिवगड कणसगिरीचे गणपती के नायक हेमगिलबर संदर्शन ऐकले. हेमगेलबर संदर्शन चलून दिल्ली गीता पालेकर. हे आशिले आईचे कोंकणी कार्यक्रम. मुखारले प्रस्ताराक सांजचे 5 वाजता तुमगेले आवडचे कोंकणी कार्यक्रम ऐकूक